जिनको लागी पियासा अमृत से काहे, काल महे एहो पुन गुण गोविंद गाहे, सबसे नोखिल पाल संभाले साहे साहे, बिरता कोई न जाहे जे आवे तुद आहे। श्लोक महला पांचवान। अंतर गुर हाडना जावा जाप गुर नाव, नेत्री सतगुर फेकना सर्वाणी सुनना गुर नाव, सतगुर